काले नमो श्रीपाले नमस्तास्त देवाय नमस्तं अपिहेवाय नमस्तं जनमे नमस्तं सुभमे नमो श्रीभगवने नमो श्रीपहुने